अवरण कोई, तू जुग जुग एको सदा सदा, तू एको जी तू निश्चल करता सोई। तुद आपे पावै सोई वरतै जी, तू आपे कर है सो होई। तुद आपे श्रेष्ठ सब उपाई जी, तुद आपे सिरज सब गोई।

सच्ची तेरी शिव सच्ची साला, सच्ची तेरी कुदरत सच्चे पातशाह, नानक सच ध्यान सच

विस्मात पाण विस्मात पाणी विस्मात अग्नि खेड़े विडाणे विस्मात धरती विस्मात खाणी विस्मात साध लगे प्राणी विस्मात संजोग विस्मात विजोग विस्मात विस्मात भोग विस्मात।